0: नमस्कार मंडळी, मी अमेय निमावरकर. आजच्या या मात तो
1: प्रमुख काळजी करू नका, तुमचा रेडिओ संच आणि ॲप अगदी व्यवस्थित काम करतंय. मीच मुद्दाम थोडं अडखळून गंमत केली हे सिद्ध करायला की सतत चालणाऱ्या प्रवाहात एका सेकंदाचा जरी अडथळा आला तरी मन अस्वस्थ होतं. म्हणूनच जीवनात सततचा प्रवाह आणि प्रवास महत्त्वाचा आहे. आज 8 जून आपल्या गप्पांच्या प्रवासात आपण जमिनीवरून थोडं लांब थेट त्या अथांग निळ्याशार समुद्राकडे जाणार आहोत, कारण आज आहे जागतिक महासागर दिन. समुद्राचं नाव काढलं की अथांग पाणी आणि लाटांचा आवाज आठवतो. 8 जून 1992 रोजी रियो डी जेनेरो येथे झालेल्या ऐतिहासिक पृथ्वी परिषदेत या दिवसाची संकल्पना मांडली गेली आणि 2008 संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे याला मान्यता दिली. समुद्र आणि त्यातील जीवसृष्टीचे रक्षण करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या पृथ्वीचा 70% अधिक भाग महासागरांनी व्यापलेला आहे, पण कमाल म्हणजे आपण मानवांनी अजूनही या महासागराचा केवळ 5-10% भागच शोधला आहे. अजूनही 90% अधिक रहस्य त्या निळ्या जगात दडलेली आहेत. श्रोते हो, ग्रेट बॅरियर रीफ ही समुद्रातील प्रवाळांची भिंत तर इतकी विस्तीर्ण आहे की अंतराळातूनही स्पष्ट दिसते. आणखीन एक रंजक तथ्य म्हणजे समुद्राच्या पाण्यात अब्जावधी टन सोने विरघळलेल्या अवस्थेत आहे. जर हे सोने सर्वात वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला 4 किलो सोने येईल. अर्थात ते शोधणे आणि पृथ्वीवर आहे ते विकत घेणे हे खूपच अवघड आहे, हे वेगळे सांगायला नको. तर हा अथांग समुद्र आज आपल्या मदतीची वाट पाहतोय. दरवर्षी 80 लाख टन प्लास्टिक समुद्रात मिसळते, ज्यामुळे 2050 समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक असेल. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला आपण पूर्ण विराम दिला तरी समुद्राच्या आरोग्यासाठी हे मोठं काम ठरेल. समुद्राप्रमाणे आपल्या मनातही विचारांच्या अनेक लाटा येत जात असतात आणि मग ते स्थिर होत नाही. याबद्दल बहिणाबाई चौधरी काय म्हणतात हे ऐकूया उत्तरा केळकर यांच्या आवाजात.

संगीतकार यशवंत देव आणि शाब्दिक शिकवणी बहिणाबाई. श्रोते हो, समुद्राच्या लाटांप्रमाणेच आयुष्याचेही प्रवाह असतात. बालपण, तरुणाई आणि वृद्धत्व. आपण अनेकदा वृद्धत्वाकडे नकारात्मकतेने पाहतो, पण खऱ्या अर्थाने वृद्धत्व म्हणजे अनुभवाचा अथांग समुद्र आहे. ज्याप्रमाणे अनुभवी खलाशी वादळ ओळखून जहाज सुरक्षित काठावर नेतो, तसेच आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींच्या अनुभवातून आपल्याला जीवनाचे शहाणपण मिळते. अनुभवाची हीच शिदोरी घेऊन आपली आकाशवाणी देखील आता 90 वर्षाची झाली आहे. तुम्हाला माहीत आहे का आकाशवाणी हे नाव किती खास आहे? 1938 रवींद्रनाथ टागोरांनी एक कवितेत हे नाव प्रथमच वापरले. त्याआधी 1935 म्हैसूरचे प्राध्यापक एम व्ही गोपालस्वामी यांनी आपल्या घरात देशातील पहिले खाजगी रेडिओ केंद्र सुरू केले, त्यालाही त्यांनी आकाशवाणी हेच नाव दिले. पुढे 1956 ऑल इंडिया रेडिओचे अधिकृत नाव आकाशवाणी झाले आणि आपल्या लाडक्या आकाशवाणी इंदूर केंद्राने तर यशस्वी 71 वर्ष पूर्ण केली आहेत. 22 मे 1955 ज्या प्रवासाची सुरुवात झाली

तो आज मालवा निमाडच्या हृदयाची धडकन बनला आहे. या केंद्राने केवळ बातम्या दिला नाही तर संस्कृतीही जपली. मालवी, निमाडी, हिंदी, मराठी अशा अनेक भाषांना याने हक्काचा मंच दिलाय. तुम्हाला आठवत आहे का नंदाजी भेराजी ती जोडी? त्या मालवी बोलीतल्या गप्पा ऐकण्यासाठी शेतकरी आपले रेडिओ शेतात घेऊन जात असत. आज 71 वर्षांनंतरही डिजिटल वेव्ज, सोशल मीडिया आणि लाईव्ह फोन इन कार्यक्रमातून हे केंद्र तरुण पिढीशी जोडले गेले आहेत. एका प्रादेशिक केंद्राने 7 दशकांहून अधिक काळ आपली विश्वासार्हता आणि लोकप्रियता टिकवून ठेवणे ही खरोखरच समुद्रा एवढी मोठी उपलब्धी आहे. समुद्राप्रमाणेच मनही वरून शांत पण आतून विचारांच्या आणि सुखदुःखांच्या लाटांनी खवळलेले असते. कधी या लाटा अनावर होतात तेव्हा मनाला स्थिर करण्यासाठी खऱ्या मार्गदर्शनाची गरज भासते. यात महत्त्वाचं म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर जीवनाचे खोलवरचे रहस्य समजून घेण्याची एक जीवन पद्धती आहे. या प्रवासात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहे पुण्याजवळील श्रुतीसागर आश्रमाच्या प्रमुख आचार्य परमपूज्य माताजी स्वामी स्थित प्रज्ञानंद सरस्वती. वयाच्या 29व्या वर्षी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शास्त्र ग्रंथांचे अध्ययन आणि सनातन वैदिक धर्माच्या प्रचारासाठी समर्पित केले. 80 पेक्षा जास्त ग्रंथ लेखन आणि आपल्या रसाळ वाणीतून समाज प्रबोधन करणाऱ्या माताजी नुकत्याच अधिक मास निमित्त इंदूरच्या नाथ मंदिर येथे देवी भागवत कथा सांगण्यासाठी आल्या होत्या. तर हे देवी भागवत म्हणजे नेमके काय आणि आपल्या मनातील प्रश्नांना शांततेची उत्तरं काय असतील, चला ऐकूया ही विशेष भेटवार्ता.

0: नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणीच्या आजच्या कार्यक्रमात तुमचं मनापूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहे पूज्य माताजी स्थित प्रज्ञानंद सरस्वत. नमस्कार माताजी. माताजी, आपल्याकडे अनेक वेद आणि महापुराण आहे जे बऱ्याच गोष्टी शिकवतात. मग देवी भागवताची रचना नेमकी कोणाद्वारे आणि का केली गेली आणि याचे मूळ वैशिष्ट्य काय आहे?
1: आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये चार वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, आणि त्याबरोबरच या चार वेदांचं संकलन ज्या भगवान व्यासांनी केलं, त्याच भगवान व्यासांनी 18 महापुराणांची रचना केली. आणि या महापुराणांच्या मधून ईश्वराचं सगुण आणि त्याचप्रमाणे निर्गुण असणारं स्वरूप याचं विवेचन केलं. भगवंताचे विविध असणारे अवतार, त्या अवतारांचं प्रयोजन, त्या अवतारांचं कार्य, अवतारांच्या कथा आणि लीला सांगितल्या. यामध्येही सर्वसाधारण 18 महापुराणांच्या पैकी भागवत महापुराणाला अतिशय महत्व आहे. आणि भागवताचा प्रचार सर्वदूर या प्रामुख्यानं कलियुगामध्ये खूप झाला. भागवत हे 18 महापुराणांच्या मधलं 5वं महापुराण. आणि भागवत, श्रीमद भागवतामध्ये भगवान विष्णूंचं स्वरूप वर्णन केलं आणि विष्णूंची जी अभिन्न असणारी शक्ती, त्या प्रकृतीचं, त्या शक्तीचं वर्णन करण्यासाठीच श्रीमद देवी भागवताची रचना केली गेली.
0: तर आजच्या धावपळीच्या युगात देवी भागवत सामान्य कुटुंबाला म्हणजे सांसारिक माणसाला काय किंवा कशी मदत करू शकत?
1: श्रीमद देवी भागवताचं वैशिष्ट्य असेल, याच्यामध्ये देवीचं तर वर्णन आहेच, सगळ्या देवांची सुद्धा चरित्र आहेत, पण त्याचबरोबर या कथा सांगताना प्राचीन ज्या आपण अनेक कथा ऐकतो त्याच्यामध्ये हरिश्चंद्राचं आख्यान असेल, तुलसीचं महात्म्य असेल, सत्यवान सावित्रीचं आख्यान असेल, या कथा आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत. पण या सगळ्या कथा आणि त्या अनुषंगाने आपल्या संस्कृतीमध्ये जे सण, ज्या परंपरा साजऱ्या केल्या जातात, आजच्या पिढीला याचं कारण समजणं खूप आवश्यक आहे, आणि तेही त्यांच्या वैज्ञानिक भाषेमध्ये. कारण या सणांचं महत्व तर आहेच, किंवा कुळधर्म, कुळाचार, सदाचार, किंवा आपल्या संस्कृतीमध्ये सतत मागची पिढी पुढच्या पिढीला तू असं कर, असं असं करू नकोस, या गोष्टी सांगत असते. पण आजच्या पिढीला त्याचं वैज्ञानिक, विज्ञाननिष्ठ कारण हवं असतं. आणि या सगळ्याची मीमांसा भगवान व्यासांनी देवी भागवत या महापुराणामध्ये केली आहे. या कथा, या सगळ्या परंपरांच्या मागचं रहस्य, त्याचं कारण, हे असं का करावं, आणि या कथासुद्धा फार व्यवस्थित रीतीनं सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लॉजिक आहे, तर्क आहे, आजच्या पिढीला असं पटेल असा युक्तिवाद आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की देवी भागवत याच्यामध्ये केवळ देवीच्या कथा नाही, तर त्याच्यामध्ये आजच्या पिढीला आपलं धर्मशास्त्र समजावून सांगण्याची फार मोठी म्हणजे त्याच्यामध्ये गुह्य रहस्य आहे. आणि हे त्याच्यामुळे देवी भागवत विशेषतः तरुणांनी, विशेषतः तरुण स्त्रियांनी, तरुण मुलींनी ऐकलं तर आजच्या समाजामध्ये त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकेल.
0: आणि पुष्कळदा आपण कुठलेही ग्रंथ ऐकतो किंवा वाचतो, वाचन तर अवघड पण ऐकतो, तर त्या श्रवणानंतर आपण आपल्या जे पटेल तेच अर्थ काढतो. तर पुष्कळदा असा मनात विचार येतो की एखाद्या चांगल्या व्यक्तीबरोबर चांगलं होतच नाही किंवा कमी होत, आणि वाईट व्यक्ती बरोबर चांगलं चांगलं होत राहतं, तर असं का होतं? मला माहितीये खूप मोठा ग्रंथ आहे, त्याचं सार किंवा असं सांगणं खूप सोपं नाही.
1: अगदी असेच प्रश्न या देवी भागवतामध्ये जनमेजय राजाने विचारलेत की साधारण जी सज्जन माणसं आहेत त्यांच्याच आयुष्यात वाईट परिस्थिती येते, आणि जे दुर्जन असतात, कसंही वागत असतात, भ्रष्टाचार किंवा वाम मार्गाला जातात, त्यांचं जीवन आपल्या समोर सुरळीत चाललेलं दिसतं. आणि याचं उत्तर शोधायचं असेल तर अर्थात हा खूपच मोठा विषय, कर्म कर्मफळाचा सिद्धांत आहे. भगवान व्यासांनी या पुराणात त्याची खूप मोठी चर्चा केलेली आहे. पण माणसानं अतिशय थोडक्यात सारभूत सांगायचं असेल तर याला कारण आपलं कर्म आहे. आणि ज्यावेळेस आम्ही कर्म कर्मफळाचा सिद्धांत आमच्या पुराणांच्या मधून ऐकतो, त्यावेळेस ऐकल्यानंतर त्याची शास्त्रशुद्ध मीमांसा करून त्याचा अर्थ लक्षात घेऊन जर माणसानं ठरवलं, आणि एखादा विवेकी माणूस हे ठरवू शकतो हे सगळं ऐकल्यावर की आपण सत्कर्म करावं, कारण चांगल्या कर्माचं फळ चांगलं आणि वाईट कर्माचं फळ वाईट मिळतं. आणि म्हणून जितकं जमेल, निदान जेव्हापासून समजलंय तेव्हापासून या सत्कर्माचा माणसानं जर आश्रय घेतला तर आजचं सत्कर्म उद्याचं माझं प्रारब्ध घडत असतं. आणि म्हणून सत्कर्मांचाच अनुसरण या माणसानं करण्याचा प्रयत्न करावा.
0: तर माताजी, आपण जसं उद्याचं म्हटलं, उद्या म्हणजे भविष्याचं म्हटलं की पुढल्या जन्मीचं?
1: भविष्याचं, मग ते उद्याचं सुद्धा असेल, 10 वर्षांनंतरचं प्रारब्ध असेल किंवा पुढच्या जन्माचंही असेल. ते जे काही भविष्य आहे ते आजचं माझं कर्मच घडवत असतं. आणि म्हणून माझं कर्मच या सगळ्याला कारण आहे. माझ्या आयुष्यात ज्या ज्या चांगल्या असतील, वाईट असतील, या सगळ्या घटनांचं कारण माझं कर्म आहे. म्हणून माणसाच्या आयुष्यात सगळे संत किंवा सगळे विचारवंत सुद्धा, अगदी पाश्चिमात्य विचारवंत, आपले सगळे विचारवंत सुद्धा हे सांगतात की तू तुझं कर्म सुधारण्याचा प्रयत्न कर. कर्मशुद्धी, आचारशुद्धी ही नितांत आवश्यक आहे.
0: जसं आपण गरुड पुराण म्हणा किंवा दासबोधाने पुष्कळदा लिहिलेलं आहे की माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला किंवा शरीराला विविध यातना मिळतात. तर जर माणसाचा मृत्यू झाला तर शरीर आत्म्याला यातना देऊन ते कळेल कसं?
1: या शरीराच्या मृत्यूनंतर जो नरकवास सांगितलाय किंवा चांगल्या कर्मांचं फळ स्वर्गवास सांगितलाय, तर तिथं त्या त्या यातना किंवा ते सुख स्वर्गसुख भोगण्यासाठी हे स्थूल शरीर नसतं, तर तिथं एक वेगळं सूक्ष्म शरीर या सगळ्या भोग घेण्यासाठी प्राप्त होतं. आणि त्याच्या साह्यानं तो जीव चांगल्या कर्माचं स्वर्गसुख भोगेल आणि वाईट कर्म केली असतील तर नरकाचं दुःख भोगेल.
0: पुष्कळदा आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असताना, जेव्हा आपण संपूर्ण कीर्तन किंवा सारजीचं कालच्या प्रवचनात ऐकलं, मी तेच घेतो जे मला हवंय आणि अर्थही तेच लावतो जे मला हवंय, ह्याच्यात खूप ना विरोधाभास होतात, तर ते विरोधाभासावर औषध का?
1: म्हणूनच श्रवणाला शास्त्रामध्ये महत्व सांगितलंय आणि श्रवणाचे प्रकार सांगितलेत. पहिली साधना या अध्यात्म मार्गामध्ये श्रवण ही सांगितलेली आहे की तुम्ही श्रवण कसं करा. ज्यावेळेस तुम्ही बसाल, अर्थात सांगणारा सुद्धा खूप शास्त्र शुद्ध सांगणारा पाहिजे. जो सांगतोय त्याला शास्त्र संपूर्ण माहीत पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही ते गुरुमुखामधून किंवा एखाद्या अधिकारी व्यक्तीच्या मुखामधून श्रवण करतो, त्यावेळेस माझ्या कल्पना, माझे रागद्वेष, माझ्या सगळ्या केलेल्या चांगल्या वाईट कल्पना असतील त्या सगळ्या बाजूला ठेवून जे शास्त्र सांगतं ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला 100% श्रवण असं म्हणतात. नाहीतर काय होईल, ऐकताना आपण जेवढं मला आवडतंय आणि पटतंय बुद्धीला तेवढंच मी ऐकतो, बाकीचं सगळं मी रिजेक्ट करतो, किंवा मग

0: ज्ञान पूर्ण मिळू शकत नाही. आणि म्हणून ऐकत असताना माझी बुद्धी, अंतःकरण हे जास्तीत जास्त एकाग्र आणि शुद्ध करण्याचा अभ्यास करावा, की जेणेकरून जे काही मी ऐकतोय ते सगळंच्या सगळं 100% मी श्रवण करू शकेन. आणि मन जर एकाग्र करून तुम्ही बसलात आणि सांगणारा वक्ता जर शास्त्र सांगत असेल, कारण शास्त्र हे अमोघ आणि खूप प्रभावशाली आहे, त्याच्यामुळे शक्यतो शास्त्र कोणी रिजेक्ट करू शकत नाही, तर नक्की श्रवण होऊ शकतं. आणि काही वेळेस ऐकता ऐकताच शास्त्राची अनुभूती सुद्धा येऊ शकते.
1: हे एक श्रवण झालं, आपण नवविध भक्तीच्या गोष्टी करतो आणि नंतर आपलाच मन एक भक्तीला दुसरी भक्तीशी कम्पेअर करतं, तर त्याच्यावर म्हणजे कोणची भक्ती श्रेष्ठ आहे आपण
0: नाही भक्ती अर्थात भक्ती ही एकच आहे, पण नवविधा भक्ती सांगितली याचं कारण प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे, प्रकृती भिन्न आहे. कुणाला शास्त्राचं श्रवण करायला आवडेल, कोणाला श्रवण नसेल, एखादा म्हणेल नाही मी सेवा करेन शरीरानं जितकी काही भगवंताची, एखादा म्हणेल नाही नाही मी कीर्तन करेल, भगवंताचं नामस्मरण करेल. हा प्रत्येकाचा असणारा स्वभाव आणि प्रकृतीमध्ये असलेला जो भेद आहे, म्हणून शास्त्रानं सगळे प्रकार सांगितले की तुला जे जमेल, यातली जी दास्य भक्ती असेल, सख्य भक्ती असेल, कीर्तन असेल, नामस्मरण असेल, श्रवण असेल, तुला जे काही शक्य असेल. काया म्हणून 3 शब्द वापरले जातात, काया वाचा आणि मनसा. शरीरानं सेवा करावी, वाचेनं भगवंताची स्तुती करावी, नामस्मरण करावं, आणि मनानं जर असेल तर मनानं चिंतन करावं. आणि म्हणून हे सगळे प्रकार सांगितलेले आहेत, तुलना अशी करता येत नाही, पण कोणतीही यातली भक्ती तुम्ही त्या परमोच्च अवस्थेपर्यंत गेलात, त्याच्या पराकोटीच्या अवस्थेला पर्यंत गेलात, तर ती भक्ती तेच अंतिम फळ देते, की ज्याच्यामध्ये ईश्वर आणि भक्त दोन भिन्न न राहता जी एकरूप असणारी अवस्था, किंवा आपण म्हणतो निरतिशय आनंद, परमोच्च असणारी शांती, सुख त्याला नक्की प्राप्त होत.
1: आणि ह्याच्यासाठी काय छोटे उपाय, म्हणजे भक्तीला वाढवण्यासाठी काय सहज उपाय आपण करू शकतो श्रवणा व्यतिरिक्त?
0: श्रवणा व्यतिरिक्त उपाय म्हणजे भक्तीचा भाव वाढवणं. आणि मग हा भाव कसा वाढवणार? तुम्ही केवळ ईश्वरावर भाव ठेवा, भक्ती करा, भजन करा, बहिरंगानं क्रिया करून भक्तीचा भाव वाढेलच असं नाही. मग याला शास्त्रकार दृष्टांत देतात की व्यवहारामध्ये तुझ्या अनेक प्रिय व्यक्ती आहेत, आपल्या मुलावर आई प्रेम करते, ते तिला शिकवायला लागत नाही. आईला तू प्रेम कसं कर, आईच्या अंतःकरणामध्ये तो उत्स्फूर्त भाव असतो. तसंच ईश्वर ज्यावेळेस मला माझा वाटेल, जिथे जिथे ममत्व आपुलकी निर्माण होते तिथं आपोआपच भाव निर्माण होतो. आणि म्हणून ईश्वरावर नुसतं भक्ती करा म्हणून भक्ती निर्माण होत नाही, पण ज्यावेळेस ईश्वर मला आपला वाटेल, म्हणून समर्थांनी सांगून ठेवलंय देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, की आमच्या आयुष्यामध्ये ईश्वराचं स्थान ज्यावेळेस सर्वोपरी होईल, ईश्वर ज्यावेळेस मला माझ्या जवळचा वाटायला लागेल, त्यावेळेस आपोआप ती भक्ती निर्माण होईल. आणि म्हणूनच दास्य भक्ती सांगितली, म्हणूनच सख्य भक्ती सांगितली, गोपींची आत्मनिवेदन भक्ती म्हणून सांगितली.
1: आणि माताजी, तुम्ही खूप कमी वयात संन्यास घेतलं, तर ते का घेतलं, काय प्रेरणा होती, हे पण पुन्हा खूप गूढ प्रश्न आहे, पण आम्हाला सोपं करून सांगा.
0: नाही यात विशेष काही नाही, लहान
1: भाव कसा निर्माण,
0: लहानपणापासूनच मला याची आवड होती. आणि जसं आयुष्य ठरवलेलं होतं, एकदा 10वीची माझी परीक्षा झाली आणि मग मी हे सगळं सोडून या म्हणजे याचीच दुसऱ्या आयुष्यामध्ये दुसरा कोणता विचारच केलेला नव्हता. आणि त्यामुळं हे सगळं सोडून खूप लहान वयात म्हणजे संन्यास दीक्षा घ्यायच्या आधीपासूनच, वयाच्या 10व्या वर्षापासूनच मला माझ्या गुरूंचं सान्निध्य लाभलं आणि त्यांच्याकडून या शास्त्राचं सगळं अध्ययन मी केलं आणि त्यांच्याच कृपेने, ईश्वराच्या कृपेने हे सगळा हा प्रवास चालू आहे. यात माझं असं काहीच नाही, परमेश्वर करवून घेतोय.
1: खूप छान आपल्याला भेटून आणि आपल्याला ऐकून खूप छान वाटलं, पण मला खात्री आहे की आमच्या श्रोत्यांनाही असंच वाटलं असेल. आकाशवाणीला इतका वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
2: आपण ऐकत होतो परमपूज्य माताजी स्वामी स्थित प्रज्ञानंद।

सरस्वती यांना. माताजींच्या वाणीने मनाच्या सागरात विचारमंथन सुरू झालेत. मनात अजूनही बरेच प्रश्न आहेत, पण चिंतनाच्या प्रवाहात ते नक्कीच सुटत जातील. आता आपण आरोग्य आणि उपाय या महत्त्वाच्या टप्प्यावर चर्चा करूया, पण त्याआधी संगीत माध्यमाने मन संस्कारित करूया. शब्द रोहिणी निनावे यांचे तर स्वर आणि संगीत श्रीधर फडके यांचे.

स्वर आणि संगीत श्रीधर फडके. आपण शरीराची काळजी घेतो पण संपूर्ण कंट्रोल सिस्टम असलेल्या मेंदूची विचारपूस करतो का? 8 जून जागतिक मेंदू कर्करोग दिन. हा दिवस समाजातली भीती दूर करून वैज्ञानिक जागरूकता पसरवण्यासाठी 2000 साली सुरू झाला. मेंदूचा कर्करोग म्हणजे अंत नसून आधुनिक रेडिएशन आणि लेझर थेरपीमुळे आज अनेक रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत. फक्त योग्य वेळी सतर्क राहणे गरजेचे आहे. सतत डोकेदुखी, फिट्स किंवा स्वभावातील अचानक बदल यांसारखी लक्षणे चहा घेतला की बरं वाटेल असं म्हणून दुर्लक्ष करता कामा नये. स्क्रीनच्या व्यापातून मेंदूला विश्रांती द्या. या दिवशी आपण रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देऊन संशोधक डॉक्टरांच्या कार्याला प्रोत्साहन देऊया. लक्षात ठेवा, सकस आहार आणि पुरेशी झोप हेच मेंदूचे खरे मित्र आहेत आणि जागरूकता हेच आरोग्याचे खरे कवच. तर समुद्राची विशालता, आकाशवाणीचा इतिहास, माताजींचे मार्गदर्शन आणि आरोग्यदायी माहिती हे सर्व धागे आपल्या मनाला समृद्ध करणारे. आरोग्य, वैराग्य आणि व्यवहार यांचा योग्य समन्वय साधला की आयुष्य सुसह्य होतं. चला, आता वेळ आहे निरोप घेण्याची. मी अमेय नेमावरकर आपली रजा घेतो. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा. पत्ता आहे केंद्र निदेशक आकाशवाणी मालवा हाऊस, इंदूर, पिन 452001. धन्यवाद.